प्रियांनी आणि तुमची ही सुरेल भेट गाण्यांच्या या मैफिलीत काही क्षण या मधुर गाण्यांद्वारे आपले मन प्रसन्न ठेवा या प्रभातवेळी आणि एका सुंदर सकारात्मक नजरेने पहा. मनापासून स्वागत आहे या प्रभातवेळी आपल्या दैनिक सकाळ बीज कार्यक्रमात. तेव्हा रसिको हो नेहमीप्रमाणे एका गौर गणेश भक्ती गाण्याने या कार्यक्रमाची शुभ सुरुवात आम्ही करीत आहोत. तर चला या गौर गणेश भक्ती गीताचा आस्वाद घेऊया या प्रभातवेळी.

रसिको हो प्रत्येक गाण्याला स्वतःचा एक रंग असतो कधी भक्तीचा कधी प्रेमाचा कधी आठवणीचा आजच्या या मैफिलीत आपण हे सारे रंग अनुभवणार आहोत तर चला भवानी आईचे हे गोड भक्तिगीत ऐकूया कुणाल गांजावाला व सहगायकांच्या सुस्वरात सुंदर गोंधळ गीत आहे टेकन फ्रॉम दी मूवी सावर खेत एक गाव अनगाय कलाकार आहेत कुणाल गांजावाला व स

0: आई भवानी चे वरदहस्त सतत आपल्या भक्तान वरसो अशी तिच्या चरणी आमची विनम्र प्रार्थना आहे.
1: Center 95.5, North South 95.6, 95.6, East West 98.2.
2: You are listening your RM3 Manoranjan Radio. Manoranjan Radio.
3: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.

सकाल बीस कार्यक्रम पहिले भाव गीत रसिक हो सादर करीता होत युंतुम चित्रपटातून घेतलेले हे गाणं ठाव लागन आणि गीत आपल्या सुस्वरात व्यक्त केले आहेत संगीत हल्दीपूर यांनी.

वाई हे सुंदर मनमोहक गीत ऐकल्यानंतर सादर करीत आहोत लॉस्ट एंड फाउंड चित्रपटातून घेतलेले हे पुढील गीत तू साथ दे ऋषिकेश राव

0: संगीत प्रेमी श्रोत्यानो आज ओरेंटी रेडियो मनोरंजन का पहला वाटा दिवस है एनबीसी तर्फे व स्वतः चतर्फे सर्व श्रोत्यानो पहला वाटा दिवस मंगलमय शुभेच्छा
1: चौऱ्याण्णव पंच्याण्णव पॉइंट सहा अठ्याण्णव पॉइंट दोन मेगाहर्ट्ज ओरेंटी
0: रसिको एखाद्या व्यक्तीची एखाद्या क्षणाची तर कधी एखाद्या सुरांचीही मनाला ओढ लागती प्रेमाचीही हल्लुवार चाहूल मनात एक गोर हुरहुर निर्माण करते आणि ओठांवर येतात प्रेमाचे हे सुंदर शब्द अशीच मनात स्पर्श करणारी प्रेम भावनेने नटलेले हे सुंदर रचना तुझी ओढ लागली इन द वॉइसेस ऑफ जसराज जोशी व आनंदी जोशी ऐकूया ही मधुर

पुनश्च स्वागत करण्यात ऑन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन. संगीत प्रेमी श्रोत्यांनो, या मधुर गाण्यांचा आस्वाद तुम्ही अवश्य घेत आहात अशी अपेक्षा आहे. तर चला या सुंदर मधुर रोमॅंटिक गीताचा लाभ घेऊ या क्षणी इन द रोमॅंटिक व्हॉइसेस ऑफ अंकुश चौधरी.

रसिको, संगीत मनाला हलकं करते, विचारांना सुंदर दिशा देते, म्हणूनच सुरांचीही सोबत अशीच जपूया. सकाळ बीचच्या कार्यक्रमातील या वेळची भेट म्हणजे मी नात खुला आणि हे गीत आपल्या गोड आवाजात व्यक्त केले आहेत आदर्श शिंदे व सोनाली सोनावले.

नाकात नथ है गीत अपने कथ होता आदित्य घरात मानसी नाईक रोहित राउत सुनाली सुनावने यांच्या सुमधुर आवाजात या गाण्यानंतर चला या क्षणी ऐकूया जावेद अली व वैशाली मध्ये यांच्या आवाजातलं ढगाने आभाळ दाटलं